युगच्या ऐकोप्यानं कोंगणीनाथ कार्यक्रमात आव लिडिया रॉड्रिगस उजरे. तुमका समय इस्तांग नमस्कार. कोंगणीनाथ कार्यक्रमात आता आमी ऐकोव्या पहिलें गीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो, संगीत वेनिल वेगस, गायलेले जावन आसात प्रज्योत डेसा, गीत तुझो मोग म्हाका आसला.